ನಾರಾಯಣ ಅವಾಗ ಬದಾಯಿನಿ ಬೈಗು ಶ್ರೀ ಹರಿವಂಶ ಪುರಾಣ ಹರಿವಂಶ ಪ್ರಭು ಅಧ್ಯಾಯ ಕರಿಕನ ಕತಿ ಕುರಾಕ ವಿಸ್ತಾರ ಕರಿಸಬಂದಕನ ಸುಣ್ಣ ಸೌನಕಾದಿ ಬನಿಕನ ಸೌನಕಾದಿ ನಾಮರಿಕ 88,000 ಸ್ವರ್ಗ ಪ್ರತಿ ಗುರು ಸುತ್ತಿ ಬತಾನು ಭೋ ಸ್ವೈನಿ ಕಥಾರು ಲ್ಯಾರ ವೈಶಂಪಾಯನ ನಾಮರಿಕ ಗುರುಡಿ ರಾಜ ಜನ್ಮೇ ಜಯಲ ಲ್ಯಾರ ಬತಾನು ಭೋ ಸ್ವೈನಿ ಕಥಾರು ಲ್ಯಾರ ಹಮ್ರ ಆದರಣೀಯ ಶ್ರೋತಾ ಮಹಾನ್ ಭಾವರು ಮಲ್ಯಕನ ಯು ಕಥಾ ಪ್ರಸ್ತುತ ರಾಜನ ಅವ ತೆಸೈ ಮೌಕಮ ಎತ್ತಪಟ್ಟಿ ಕೇ ಬತ ಬಂದೇಶ ಜಸ್ತೈ ಪರಮಾತ್ಮ ಪ್ರಭು ಭಗವಾನ್ ಲೈ ಅವ ಕಸ್ತುತ ಬನೇಶಾಲಾ ಬಂದಖನ್ ಅವ ಅಜಿಗರ್ತ ನಾಮರಿಕ ಜನ ಬ್ರಾಹ್ಮಣ ತೆಸರಿ ಆಫ್ನೋ ಮೈಲು ಛರಲಾಯ ಬೇಚಿ ಮಹಾರಾಜ ಅನ ಜೇಠ ಬುಬಾಲಾಯ ಕಾಂಛ ಆಮಾಲಾಯ ಮೈಲು ಛರೋ ಜಾಗಡಿ ರೋ ಲೋಬ್ಯಚಿ ದೇವು ಭನೇ ಭನ್ನಿ ತೆಸ್ತ ಕಿಸಮಕ್ಕೆ ವಿಚಾರ ಗರೆರ ಕಠೈ ಬರಿ ಹರೇ ರಾಮ ಅವ ತ ಜೇಠ ಪನಿ ಉಯ ಆಮಾಲೆ ಜನ್ಮಾಕು ಮೈಲು ಪನಿ ಉಯ ಶೈಲೆ ಕಾಂಛ ಪನಿ ಉಸೈ ಜನ್ಮಾಕು ಹೋ ಲಹರ ತೆಸ್ತ ಕಿಸಮಕ್ಕೆ ಅನಿ ಅವ ತು ಗರೆಕ ಹೋಲಾ ಕೆ ಭನಿಯೋಸಲಾ ಭನಿ ಸಬೈಮಾ ತೆಸ್ತ ಮಾಯಾ ಫರಾಕ ಹುಂಚ ತ ನಭನೌ ಅನಿ ಹೇರಿ ಅವ ಮಾಯಾಮಾ ತ್ಯಾಂ ಚೈ ಆಉಂದಾ ಖೇರಿ ಕಿನ ತೆಸರಿ ಜೊ ಫರಾಕ ಭೋ ಹೋಲಾ ಮನರ ಭಂಡಿ ಕುರಾ ತೆ ಅವ ತೆಸ್ತ ಚೌ ಗೌರವ ಮಾಯ ಛ ಅರೆ ಖೇ ತೆತಿ ಭೈಸೇ ಬಜೆ ಉಂದಾ ತೆ ಬೇಚೆ ಕತಿ ಲಿನು ಥೆ ರುಪ್ಯಾ ಲಿ ಲಿ ಸಕೆ ಬಜೆ ತು ಬಚ್ಚಲಾ ಜೊ ಪಠಾಯ ಅನಿ ಖೇರಿ ಜೊ ಜೆ ಗಯಕಾ ಸಿಪಾಯಿ ಹರಿ ಪೆ ತು ಬಚ್ಚಲಾ ತ್ಯಾಂಬಡ ಲಿಯರ ಆಯ ಮಹಾರಾಜ ಲಿಯರ ಆಯ ಉಂದರ ಖುಷಿ ಭಾಯ ಹೇರ್ನೋಸ್ ಅದಕ್ಕೆ ಅವ ಆಮಾ ಬುಬಾಕ ಬೇಚೆ ಪೈಸಾ ಲಿ ತೆಸೈ ಖುಷಿ ಭೈ ಗೈ ಅದಕ್ಕೆ ಅವ ಉದಾಪಟ್ಟು ಜನ ಹೋ ಸಿಪಾಯಿ ಖೋಜೆ ಚಿಜ ಪಾಯ ಖುಷಿ ಭೇ ಅದಕ್ಕೆ ಜಬ್ ಜನ ಅವ ತು ಬಚ್ಚಲಾ ಭಯ ಜೆ ಭಯ ತೆಸೈಲೆ ಭೈ ರಾಕೈ ಛ ಲೋ ಅರೆ ಪ್ರಭು ಮೇರ ಪಿತಾ ಮಾತಾ ಧಕಾರ ಕನ ಭೇ ಆಜ ಮೈಲೆ ಯಸರಿ ರಾಜ ಹರಿಚಂದ್ರ ಯಜ್ಞ ಗಾರ ಮೈಲೆ ಅನಿ ಫೇರಿ ಬೋಕ ಕಾಟೆ ಕಾಟಿಯರ ಮೈಲೆ ಮರ್ನು ಪರ್ನೆ ಭಯ ಭೇ ಮೇರ ಪಿತಾ ಮಾತಾ ಜನ್ಮ ದೇಕ ಧಿಕಾರ ಭರ ತೆಸರಿ ಜೊ ಧಿಕಾರ ರುದಾಯ ಅನಿ ಖೇರಿ ಗಯೋ ಗೈ ಸಕೆ ಪಿ ಪ್ರಾಂತ ಅನಿ ಖೇರಿ ಸಿಪಾಯಿ ಪುರ್ಯಾಯ ಮಹಾರಾಜ ಹಾಮಿಲೆ ಲ್ಯಾಯೌ ಯು ಬಚ್ಚ ಖೋಜೆರ ಲ್ಯಾಯೌ ಲ ಭೇ ಪಿ ತ ಓಹೋ ಲ ತೆಸ ಭೇದಿ ಅವ ತ ಯು ಪಾಗಲ ಫಕಾನು ಪರ್ಸ ದಿನ ತಯಾರ ಗರ್ನು ಸಬೈ ಕುರಾ ಜೊ ಸಬ್ ಠಿಕ್ ಠಾಕ್ ಗರ್ನು ನಿಮ್ತಾರು ಅನಿ ಖೇರಿ ಕತ ಕತ ನಿಮ್ತಾ ಗರ್ನು ಪರ್ನೆ ತು ಗರ್ನೆ ಸಬೈ ಕುರಾ ಜೊ ಠಿಕ್ ಗರ್ನು ಸಾಮಾನ್ ತಯಾರ ಪಾರ್ನು ಭನೇರ ಭೇ ಪಿ ಸಾಮಾನ ತಯಾರಿ ಭಯ ದಿನ ತೋಕ್ಯೋ ಸಾರಾ ಸಂಪೂರ್ಣ ಠಿಕ್ ಭಯ ಠಿಕ್ ಭಯ ಸಕೆ ಪಿ ಪ್ರಾಂತ ತಪಟಿ ಕೇ ತಪಟಿ ಪಸಲ ಬೇಕಿ ಓಹೋ ಲ ಅವ ತೋಕಿಯಾ ದಿನ ಮತ್ತೆ ಸಬ್ ಗುರುಹರು ಆಗ್ನು ಭೋ ಅನಿ ಉತ್ತಪಟಿ ಯಜ್ಞ ಯಜ್ಞಾದಿ ಸ್ಥಾಪಿತ ಭಯೋ ತ್ಯಾಂಬಡ ಅಂದ್ರೆ ತೋ ಬಚ್ಚಲಾ ಲಗೇರ ಈಶಾನ ಪಟ್ಟಿ ಕುಣಾ ಕಿಲೋ ಠೋಕರ ತ್ಯಾಂಬಡ ಡೋರಿಲೆ ಲಗೇರ ಬಾಧಾರ ರಾಕ ಮಹಾರಾಜ ಸಬ ತೆಸ್ತ ಸಾರಾ ನಿಮ್ತಾಲು ಆಯ್ ಓಹೋ ರಾಜ ಹರಿಚಂದ್ರ ಯಜ್ಞ ಅರೆ ತೋ ಯಜ್ಞ ಹೇರ್ನ ಜಾನು ಪರ್ಸ ಅರೆ ಭನೇರ ಭನೆಕನ್ ತ್ಯಾಂಬಡ ಆಯ್ಕನ್ ಸಾರಾ ಸಂಪೂರ್ಣ ತೆಸ್ತ ಭಯ ರಾಕೈ ಕರ್ತೈಲಿ ಅವ ಗರ್ನು ಕಸೋ ಜಬ ತೋ ಭೈಸಕೆ ಪಿ ತ್ಯಾಂಬಡ ಅಂದ್ರೆ ಕೇ ಭೋ ಪರಿ ಬಸೆಲಾ ಭೇ ಓಹೋ ತೋ ಬಚ್ಚಾ ರೋಕ ಸಾರಾ ಮಾನಸರಿಗೆ ದೇಖೆ ಹೈ ದೇಖೆ ಪಿ ಧಿಕ್ಕಾರ ಸರೇ ರಾಮ ಪ್ರಭು ಹಾಮಿರು ಕಿನ್ನ ಆಯೌ ಅಲ್ಲ ತ ಅವ ಎಸ್ತು ಹೋ ಭರ ಥಾ ಪಾಕೆ ಹಾಮಿ ಕಿನ್ನ ಆಉಂಥ ಮೇರೆ ಬಾಬು ಅಲ್ಲ ಜಸ್ತಾಕು ತಸ್ತು ತಿಮಿ ಛೌ ಅಲ್ಲಿ ಖೇರಿ ಮ ಮರಿ ಜಾನ್ಸೌ ತಿಮಿ ಮರೆ ಹಾಮಿ ಕಸರಿ ಹೇರ್ನೆ ಭರ ಭನ್ನ ಕುರಾ ತೆಸ್ತು ಕರ್ಸನ್ ಸಬೈ ಕಸೈಕ ಆಖಾ ಪನಿ ಅವಾನ ಛೈನ್ ಸಬೈಕ ಆಖಾ ಜೋ ಆಖಾ ಬಡ ಆಸು ಖಸಿ ರಾಕನ್ ಭರ ಆಸು ಖಸನ್ ಸಬೈ ಜನಾಲೆ ಜೊ ಛಕ ಪರಿ ರಾಕನ್ ಯಥಾಪಟ್ಟಿ ಕೇ ಭೋ ಭರಿ ಯಜ್ಞ ಹುಂದೈ ಹುಂದೈ ಗೈ ರಾಕೈ ಛ ಭಯ ಪಿ ತ್ಯಾಂಬಡ ಅಂದ್ರೆ ಉತ್ತಪಟ್ಟಿ ಜೊ ತು ಬಚ್ಚೋ ರೋನಿ ರೋಇ ರಾಕೆ ಛ ಅವ ತೆಸೈ ಮೌಕಾಮ ಉತ್ತಪಟ್ಟಿ ಕೇ ಭೋ ಬನೇ ಸಲೇ ಅನಿ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ ಗುರು ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಭೈನ ಹಜುರ್ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ ಎಕ್ದಮ್ ಪ್ಯೂರ್ ಕ್ಷತ್ರಿಯ ಕ್ಷತ್ರಿಯ ಅವ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ ಕತಿಖೇರ ಬಡ ಚಲ್ನು ಭೈರಾಕ ಭೇ ಅವ ಜಸ್ತೈ ಜೊ ಕುಮಾರ ಜನ್ಮ ಭೇಛ ಕುಮಾರ ದರ್ಶನ ಕರ್ನ ಸಬೈ ಜನ ಜಾನುಭೋ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ ಗುರು ಪನಿ ಜಾನುಭೋ ಅನಿ ಕುಮಾರಲೆ ಭೇಛ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ ಗುರುಲಾಯ ಓಹೋ ಗುರು ಹಜುರ್ಲೆ ಮೇರೆ ಜನ್ಮ ಸಂಸ್ಕಾರ ಕರ್ಮ ಗರ್ದಿ ಬಸ್ನು ಪರ್ಯ ಭನೇರ ಭೋ ಭಾಖೇರಿ ಬ ಹೋ ಗುರು ಪ್ರಭು ಮ ತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೋಯ್ನ ತ ಹೇರ ತ ಮತ ಕ್ಷತ್ರಿಯ ಹೌ ಕ್ಷತ್ರಿಯ ಹೌ ಗಾದಿ ರಾಜಕ ಕುಲ ಉತ್ಪತ್ತಿ ಭೇಗು ಅಲ್ಲಿ ಜೊ ಕ್ಷತ್ರಿಯ ಹೌದು ಶಿವಣು ತಾತ ನ ವಿಪ್ರಹಂ ಗಾದಿ ಕ್ಷತ್ರಿಯ ಬಾಲಕ
विश्वामित्र विख्यात क्षत्रियो विप्र सेवक भनेर पो भनिएको छ त जानु त गादी राजाको कुलमा उत्पत्ति भएको एकदम त्यो क्षत्रिय हौ त क्षेत्रीय हौ तापनि ब्राह्मणको सेवा गर्नेवाला क्षेत्रीय हौ म भनेर भनिसकेपछि उपरान्त त आहा ल हेर्नुहोस् अहिले हजुर जस्तो चाहिँ विद्वान मान्छे पाइँदैन ल हेर त कर्मले गर्दाखेरि क्षेत्री पनि ब्राह्मण हुन्छ फेरि ब्राह्मण पनि जो कर्म कुकर्म भयो भनेदेखि ऊ जो जो हो उतापट्टि जो तलतिर खस्छ त्यस कारणले गर्दाखेरिमा हजुरलाई जो वशिष्ठ गुरुले पनि मान्नुहुन्छ सबै मान्नुहुन्छ अनिखेरि मेरो जन्म संस्कार कर्म गरिदिभोस् भनेर कुमारले भनेको हुँदा अनिखेरि विश्वामित्र गुरुले पनि साँचो पतन त्यस्तो बताएर त्यस दिनबाट अनिखेरि अनि कुमारको जन्म संस्कार कर्म गरेर अनिखेरि चल्नुभयो अनिखेरि सबैजनाले पनि मानिदिनु भयो त महाराज हेर्नुहोस् कर्मले गर्दाखेरि म त्यस्तो हुन्छ जो क्षेत्री त प्योर क्षेत्री उहाँले ढाँट्नु भएन हेर्नुहोस् अब विद्वानमा म साह्रै विद्वान तर अब हो उसमा जातमा हो भनेदेखि क्षेत्री हो अनिखेरि त्यस्ता किसिमको जुन हो जुन विश्वामित्र नामरीका गुरु फो त भित्र आउनुभयो महाराज राजा हरिचन्द्रको त्यो यज्ञशाला भित्र आउनु भित्र आइसकेपछि उपरान्त त अब कहाँ आउनुभयो भनेपछिलाई भनेदेखि राजा हरिचन्द्रबाट आउनुभयो ए महाराज हेर्नुहोस् हजुरलाई त जसरी भए पनि त यो जलोदर नामरेको जुन रोग जाति हुनु हो हेर्नुहोस् यो यज्ञ सम्पन्न गरौं बच्चो नकाटौं बच्चो छोडिदेऊ अनि हजुरको रोग जाति हुन्छ अनि ल अब यसो गरौं भन्दा त ओहो यो गुरु तपाईँ त अपराधी पापी पो हुनुहुँदो रहेछ किन भनेदेखि मेरो छोरो भागी हो त अब बल्ल बल्ल रुपियाँ पैसा तिर तिरेर किनेर ल्याएर त्यसरी यो भागल फुकाउन भनेर लागेका छौँ ल अब अहिले त्यही बच्चो पनि जुन हो छोडिदेऊ न गरौँ अनि बच्चो छोडिदेऊ यज्ञ सिद्धान्त गरौँ भनेर तपाईँले भन्नुहुन्छ भने तपाईँ हो अब कस्तो रहेछ भन्ने विषयलाई तपाईँ असत्य ब्राह्मण रहेछ भनेदेखि तपाईँले भनेको कुरा म मान्दिनँ बच्चो नकाटी छाड्दिन भनेर राजा हरिचन्द्रले विश्वामित्र गुरुलाई भनेको हुँदाखेरिमा अनिखेरि त्यति वचनले गर्दाखेरि विश्वामित्रले सठ रिसाउनु भयो महाराज यहाँभन्दा अगाडि यहाँभन्दा पछाडि अब जति किसिमका जो खेल हुन्छन् जुन किसिमका जुन दुःख उतापट्टि राजा हरिचन्द्रले पाउनुहुन्छ त्यो खेल खेलाएको कहिले विश्वामित्र गुरुले हो अनिखेरि त्यहाँबाट चट्ट आउनुभयो कहाँ बालकबाट आउनुभयो बाबु तिमी नरौ बाबा तिमीले नरौ रिमले रुनु उचित छैन ओम वरुणाय नमः भनेर तिमी यो मन्त्र जपेर बस भनेर त्यो बाबुलाई अनिखेरि त्यस्ता किसिमको जो मन्त्र जानुभयो त्यो बच्चाले त्यो मन्त्र जपेर भयो त्यहाँबाट अनिखेरि उतापट्टि सारा सम्पूर्ण कुरा हुँदै हुँदै गइराखेकै छ यज्ञ अगाडि बढ्दैछ सबै कुरा ठिक हुँदैछ यो समनका आदि नामरेका 88,000 ऋषिहरू हो भनिकन 88,000 ऋषिहरूलाई गुरुसूतले बताउनु भएको जुन किसिमको कथाहरू हुन् सोही नै कथाहरू ल्याएर अब यतापट्टि जो पश्चिम पाएन नामरेका गुरुले अनि उतापट्टि राजा जन्मेजयलाई जुन किसिमको कथाहरू बताउनु भएको छ सोही नै कथाहरू ल्याएर हाम्रा आदरणीय श्रोता महानुभावहरूमा ल्याइकन यो कथाहरू चाहिँ प्रस्तुत गरियो अब यो कथाले चाहिँ धर्ममा धर्म अर्थमा सम्पत्ति कामनामै छ मुक्तिमा गति चार किसिमको जो फल मेरो भनेर भनिएर अडैया शनिश्वरहरू शान्ति हुनु साढे सात आदि गरेका ग्रहहरू शान्ति हुन् उल्का भ्रामरी शान्ति हुनु राहु सङ्कता आदि गरेका ग्रहहरू शान्ति हुन् है कल्याण होस् मङ्गल होस् पवित्र होस् उदय होस् भनेर भन्ने यस्ता किसिमको जुन शुभकामना शुभ आशीर्वादहरू गर्दै अनि अब यो हो श्री हरिवंश पुराण हरिवंश पर्वको यो अध्याय गरिकन यथावती विस्तार गरियो देवकी सुत गोविन्द वासुदेव जगतपते रक्षमे स्तनयम् कृष्ण त्वमहं शरणं गत देवकी सुत गोविन्द वासुदेव जगतपते देवे स्तनयम् कृष्ण त्वमहं शरणं गत नारायण ओम श्रीकृष्ण।